ठुमरी, इट्स अ मेलोडियस म्यूजिक स्टाइल ऑफ इंडियन क्लासिकल सेमी क्लासिकल म्यूजिक. द ईच वर्डिंग्स ऑफ द ठुमरी, ऑल द वर्डिंग्स ऑफ द ठुमरीज आर sung in a different way to show the different emotions of the thumri. And today I am going to sing my Guruji Padma Vibhushan Girja Devi's thumri. It's in rag Mishra Kafi. Tum to karat barjori, he lala, tumse ko khele holi. It's in tal jata.